0: सुब्रह्मण्यम षण्मुखनाथा सुब्रह्मण्यम
1: सुब्रह्मण्यम सुब्रह्मण्यम षण्मुखनाथा सुब्रह्मण्यम
2: अल्लाह साईं मौला साईं मौला साईं अल्लाह साईं
1: अल्लाह साईं मौला साईं